हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय गुरु, हाय

नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो सर्व तानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्णं नमो सर्व रंग तरपंगी।

वरणाले। साचे साहिबा क्या नाही करती रहे, कर तां तेरा सब किछ है, जिस दे सो पावे, सदा सिव सला तेरी ना मन वसावे।